सास सास नानक आराधे आठ पहर गुण गावा विसर नाहीं दातार अपना नाम देहो